सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 19 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आता प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करूयात.

0: इस दौरान उपराष्ट्रपति कल लुकुंग गांव जाएंगे, जहां वे स्थानीय स्वयं सहायता समूह से बातचीत करेंगे। अमेरिका के उपराष्ट्रपति जेडी वैंस ने कहा है कि युद्ध समाप्त करने के समझौते के अंतर्गत अमेरिकी नौसेना ने ईरान के बंदरगाहों पर दर्जन से अधिक जहाजों को आवागमन की अनुमति दे दी है और वहां से नाकेबंदी हटा ली है। श्री वैंस ने व्हाइट हाउस में संवाददाता सम्मेलन में कहा कि अब होर्मुज जलडमरू मध्य से तेल की अधिक आवाजाही हो रही है। इसराइल के प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू ने कहा है कि इसराइली सेना दक्षिणी लेबनान में बनी रहेगी। अमेरिका ईरान समझौते पर हस्ताक्षर के बाद ये उनकी पहली टिप्पणी थी। श्री नेतन्याहू ने कहा कि दक्षिणी लेबनान में सुरक्षा क्षेत्र बनाए रखना इसराइल की सुरक्षा के लिए जरूरी है। फीफा विश्व कप में कल रात ग्रुप ए के मैच में चेकिया और दक्षिण अफ्रीका के बीच मुकाबला 1-1 गोल से ड्रॉ रहा। इस परिणाम से दोनों ही टीमों की नॉकआउट दौर में पहुंचने की उम्मीद बनी हुई है। इससे पहले कल ग्रुप के में मेक्सिको सिटी में खेले गए मुकाबले में कोलंबिया ने उज्बेकिस्तान को 3-1 से हरा दिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते हो FM बैंड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आता सकाळचे 6:05 झालेत। अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात न्यायनिष्ठा याविषयी विद्या बर्दापूरकर यांचे विचार।
2: न्याय या शब्दाचा मूळ अर्थ योग्य, उचित, निष्पक्षता, समता आणि कायदा असा होतो। सर्वसाधारणपणे जस्टिस या अर्थाने हा शब्द वापरला जातो। न्याय म्हणजे नैतिकदृष्ट्या, विवेकवादाने, नैसर्गिक दृष्टीने, निष्पक्षतेने, समतेने बरोबर असणं। न्याय हे समाजाचं मुख्य आणि अविभाज्य अंग आहे। न्याय म्हणजे नैतिक निष्पक्षता, समानता, कायदेशीर सुव्यवस्था होय। भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल असं म्हटलं आहे। न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे उद्देशपत्रिकेचे 4 स्तंभ आहेत। न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार आहे। पक्षपात न करता ऐकून घेण्यासाठी डोळ्यावर पट्टी, दोन्ही बाजूंचे पुरावे तोलून पाहण्यासाठी हातात तराजू आणि निवाडा झाल्यावर मागे पुढे पाहणार नाही यासाठी हातात तलवार आहे। न्यायनिष्ठा म्हणजे न्यायाप्रती असलेली प्रामाणिकता, बांधिलकी आणि नितांत श्रद्धा। योग्य किंवा अयोग्य याचा निवाडा करण्याची एकनिष्ठता म्हणजे न्यायनिष्ठा। न्याय देताना योग्य काय, अयोग्य काय हे तपासून पाहणं महत्वाचं असतं। जे सत्य असतं त्याला साथ देणं म्हणजे न्यायनिष्ठा। भारताच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला तर अनेक न्यायनिष्ठ राज्यकर्त्यांची उदाहरणं दिसतात। प्रजारक्षण, प्रजेचं कल्याण आणि न्यायदान ही राजाची कर्तव्य होती। भारतीय राज्यकर्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य असे कितीतरी न्यायनिष्ठ राज्यकर्ते होऊन गेले। जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता त्यांनी न्यायदान केलं। सम्राट अशोकाने आपल्या प्रजेला न्याय देण्यासाठी धर्म महामात्र नावाचे अधिकारी नेमले। आपल्या राज्यात न्यायाची माहिती देणारे स्तंभ आणि शिलालेख उभारले। चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य न्यायदानासाठी, न्यायनिष्ठेसाठी प्रसिद्ध होता। त्याच्या दरबारातील खटले बुद्धीचा वापर करून निपक्षपातीपणे सोडवले जात। न्यायनिष्ठा म्हणजे सत्तेपेक्षा न्यायाला मोठं मानणं। झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि राजमाता जिजाऊ दोघींच्या न्यायदानात न्यायनिष्ठा दिसून येते। रांझेगावच्या पाटलानं एका शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला, त्याची तक्रार जिजाऊंकडे आली। पाटील स्वराज्यातला अधिकारी असूनही त्याचे हातपाय कलम करण्याची शिक्षा त्यांनी दिली। सर्वांसाठी समान न्याय, मग तो अधिकारी असो की सामान्य, हा धडा त्यांनी घालून दिला। त्यांनी शिवरायांना राज्यकारभाराचे धडे घालून दिले त्याबरोबर

0: आदर्श न्यायदान म्हणजे काय हे शिकवलं. इंग्रज सरकारने दत्तक वारस नामंजूर केल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई न्यायालयात गेल्या. रयतेचा हक्क डावलला जात आहे हे पाहून त्यांनी न्यायालयावरची आपली निष्ठा दाखवून दिली. दुष्काळात सावकारांनी प्रजेची लूट करू नये म्हणून कडक नियम केले. जाती धर्म न पाहता न्याय दिला. स्त्रियांचं सैन्य उभारून त्यांना वेगवेगळी पदं दिली. स्त्री म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक बंद केली. जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढणारा राजा घडवला तर राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः न्यायासाठी लढा दिला. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन न्यायनिष्ठेचा धडा समाजाला घालून दिला. अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव एकदा घोड्यावरून चालला होता. वाटेत कुंभाराची बैलगाडी आडवी आली. मालेरावाने रागाने वार केला, बैल जागीच मेला. कुंभार न्याय मागण्यासाठी अहिल्याबाईंकडे आला. मुक्या प्राण्याचा खून करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा असल्यानं अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शेवटी कुंभारानं तक्रार मागे घेतली. मालेरावाला सगळ्या दरबारासमोर छडीचे फटके मारण्यात आले. धन्य ती न्यायनिष्ठा.
1: श्रोते हो, आताच आपण अमृतधारा या कार्यक्रमात न्यायनिष्ठा याविषयी विद्या बर्दापूरकर यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता सकाळचे 6:10 झालेत. आता प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत गजानन द्वारकानाथ यांचं.

श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील संत नामदेव महाराज यांची रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलेलं होतं केदार प्रभाकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील विद्याधर गोखले यांची रचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोतेहो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत अनिल खोब्रागडे यांच्या स्वरातील श्रद्धा पराते यांचं बुद्धगीत, संगीत अनिल आगरकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरातील गीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात समूह स्वरातील रवींद्र भट यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे. हळद हे आपल्या देशातील मसाल्यातील एक महत्वाचे उत्पन्न देणारे पीक आहे. परदेशातही हळदीची चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीच्या भरपूर संधी मिळतात. महाराष्ट्रात सध्या हळद हे प्रमुख नगदी पीक म्हणून उदयास येत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण शास्त्रीय लागवड पद्धतीबद्दल जाणून घेऊ. त्यातली प्रचलित पद्धत आहे सरीवरंबा पद्धत. जर हळद पिकास पाटपाण्याने सिंचन द्यावयाचे असल्यास ही पद्धत अतिशय फायद्याची आहे. सरीवरंबा पद्धतीमध्ये लागवडीसाठी 75x90 cm अंतरावर सऱ्या पाडाव्या लागतात. सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्पुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे लागते. जमिनीच्या उताराप्रमाणे 6 ते 7 सऱ्या वरंब्या याप्रमाणे एक वाकुरे बांधून घ्यावे लागते. वाकुऱ्याची लांबी जमिनीचा उतार लक्षात घेऊन 5 ते 6 मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत. वरंब्याच्या अर्ध्या उंचीवर 30 cm अंतरावर 8 ते 10 cm खोल खड्डा करून जेठेगड्ड्याची लागवड करावी. या पद्धतीने जर लागवड केली तर प्रति हेक्टरी 25 ते 30 क्विंटल जेठेगड्डे लागतात. या पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन कमी मिळते. सरीच्या बाजूने वाढणारे कंद पाणी देताना कंदाच्या वरील माती वाहून जाते, त्यामुळे मातीचा भर देणे अतिशय आवश्यक आहे. अशा लागवडीची काढणी यांत्रिक पद्धतीने करता येत नाही, म्हणून मजुरीवरचा खर्चही वाढतो. शेतकरी बंधूंनो, दुसरी एक पद्धत आहे रुंदवरंबा पद्धत. रुंदवरंबा पद्धत ठिबक सिंचन पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ठिबक सिंचन पद्धती उपलब्ध असल्यास रुंदवरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात, परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. रुंदवरंबा तयार करताना 120 cm अंतरावर अर्थात 4 फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून 60x75 cm माथा असलेल्या 20 ते 30 cm उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे गादी वाफे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर 30x30 cm अंतरावर लागवड करावी. शेतकरी बंधूंनो, दोन कंदांतील अंतर 22.5 ते 30 cm ठेवता येते. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी. एका गादी वाफ्यावर 2 ओळी बसाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे अतिशय गरजेचे आहे. रुंदवरंबा पद्धतीने हळद लागवड केल्यास वरंब्यावर पडणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. परिणामी कंदकूज रोगापासून हळद पिकाचे संरक्षण होते. यानंतर आपण जाणून घेऊ खत व्यवस्थापनाविषयी. हळद पिकास रासायनिक खतामार्फत व भरखते मार्फत अन्नद्रव्ये उपलब्ध करून देता येतात. भरखते अर्थात सेंद्रिय खते आणि हिरवळीचे खते यांचा समावेश होतो. या खतांचा वापर केल्याने जमिनीची जडणघडण सुधारते, जमिनीची सुपीकता वाढते. हळदीच्या पिकास साधारणतः 30 ते 40 टन कुजलेले शेणखत लागते. या शेणखतात जर ट्रायकोडर्मा उपलब्ध असेल तर 10 किलो ट्रायकोडर्मा मिसळून शेवटच्या वखरणीपूर्वी हे शेणखत जमिनीवर पसरून चांगले जमिनीत मिसळून घ्यावे. शेणखताची उपलब्धता न झाल्यास गांडूळ खताची हेक्टरी शिफारस 5 टन एवढी आहे. मळीचा वापर हळद पिकासाठी टाळावा, जेणेकरून कंदकुजीचा धोका वाढतो. हळद पिकामध्ये भरखते, जोरखते अतिशय महत्वाची आहेत. वरखतामध्ये रासायनिक खतांचा समावेश होतो. शेतकरी बंधूंनो, रासायनिक खत व्यवस्थापन करण्याआधी माती परीक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी शिफारशीत केलेली नत्रस्फुरद आणि पालाशची मात्रा अनुक्रमे 200, 100, 100 किलो प्रति हेक्टर अशी आहे. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 25 ते 40 टन कुजलेले शेणखत मिसळून टाकावे. तसेच फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट प्रत्येकी 5 किलो प्रति हेक्टर द्यावे. विविध कृषी विद्यापीठांनी फर्टिगेशन तंत्रज्ञानाअंतर्गत जर खत व्यवस्थापन करावयाचे असेल तर शिफारशीत खत मात्रेच्या 75% खत व्यवस्थापन अर्थात नत्रस पुरद आणि पालाश याची मात्रा देण्यात यावी अशी शिफारशीत करण्यात आलेली आहे.
0: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्क नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्क नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 71 15 35 53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्क नीती, एक श्वास एक खास एक विश्वास.
1: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपले स्वागत करते. आजचा आमचा प्रश्न आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आपल्याला खरंच भूक लागली आहे म्हणून आपण खातो की फक्त खाण्याची इच्छा होते म्हणून आपण खातो? या अतिशय महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच उपस्थित आहेत प्रसिद्ध जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार श्रोते हो.
1: डॉक्टर, अनेकदा जेवण झाल्यावरही समोर एखादा पदार्थ आला की आपण तो सहज खातो, पण डॉक्टर ही खरी भूक आणि खाण्याची इच्छा यांच्या विज्ञानाच्या भाषेत नेमका काय फरक आहे? बरं,
2: आपल्या शरीरात भूक नियंत्रित करणारी एक स्वयंचलित यंत्रणा आहे. जेव्हा आपलं पोट रिकाम होतं आणि शरीराला ऊर्जेची गरज असते तेव्हा पोटातून ग्रेलिन नावाचं हॉर्मोन तयार होतं. हे हॉर्मोन मेंदूला थेट संदेश देतं की आता शरीराचं इंधन संपत आलं आहे, जेवण करा. याला आपण म्हणतो खरी भूक किंवा फिजिकल हंगर. ही भूक हळूहळू वाढते आणि समोर जे येईल ते घरचं साधं जेवण खायला तयार असते. पण दुसरीकडे मेंदूमध्ये डोपामिन नावाची एक रसायन प्रणाली असते. या प्रणालीचा संबंध ऊर्जेची गरज भागवण्याशी नसून आनंद आणि बक्षीस म्हणजेच रिवॉर्ड मिळवण्याशी असतो. म्हणूनच पोट पूर्ण भरलेलं असतानाही जेव्हा समोर एखादा गरम समोसा आईस्क्रीम दिसतं किंवा आपण खूप मानसिक तणावाखाली असतो तेव्हा मेंदूला तात्पुरता आनंद हवा असतो. त्यातून जी ओढ निर्माण होते त्याला आपण म्हणतो खाण्याची इच्छा किंवा मनाची भूक. थोडक्यात सांगायचं तर ग्रेलिन आपल्या जगण्यासाठी खायला सांगतं तर डोपामिन आपल्याला सुखासाठी खायला लावतं. एक शरीराची गरज आहे तर दुसरी मनाची ओढ.
1: म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्याला जी भूक लागल्यासारखं वाटतं ती शरीराची हाक नसते तर? पण डॉक्टर, आजकाल ही मनाची भूक खूप जास्त प्रमाणात का वाढली आहे असं वाटतं?
2: खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम. आज आपल्या अवतीभोवती असणारा आधुनिक खाद्य उद्योगाने जे बनवलेले विविध पदार्थ आहेत त्याच्या मोहात आपण पडतो. या सर्व पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि चरबी यांचं असं काही अचूक मिश्रण असतं की मेंदूला त्याची चटक लागते. विज्ञानात याला ब्लिस पॉइंट म्हणतात. हा असा बिंदू असतो की तो पदार्थ खाल्ल्यानंतर मेंदूला डोपामिनचा प्रचंड मोठा झटका मिळतो आणि तात्पुरता अतिशय आनंद होतो. एक साधी चाचणी करून बघा. जर तुम्हाला खरी भूक लागली असेल तर साधी भाजी पोळी, वरण भात किंवा खिचडीही समोर ठेवली तरी चालेल. पण जर मन म्हणत असेल जेवण नको पण काहीतरी गोड किंवा चमचमीत पाहिजे तर ते पोटातल्या ग्रेलिनचं नव्हे तर मेंदूतल्या डोपामिनचं आकर्षण असतं. म्हणूनच काही लोक म्हणतात पोट गच्च भरलं होतं पण आवडता पदार्थ होता म्हणून खाल्ला. इथे तुम्ही पोटासाठी नव्हे तर मेंदूच्या आनंदासाठी खात असता.
1: पण मग जेवताना शरीर आपल्याला पोट भरले हे कसं आणि कधी सांगतं? शरीराला काही ब्रेक नसतो का मग?
2: नक्कीच असतो. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला ब्रेक दिलेला आहे. आपण जेव्हा जेवायला सुरुवात करतो तेव्हा अन्न पोटात आणि आतड्यात पोहोचल्यावर तिथून कोलेसिस्टोकायनिन आणि PYY सारखे तृप्ती देणारे हॉर्मोन्स म्हणजे सटायटी हॉर्मोन्स पाझरू लागतात. हे हॉर्मोन्स मेंदूला संदेश पाठवतात की शरीराला पुरेशी ऊर्जा मिळाली आहे, आता खाणं थांबवा. पण यात एक गोम आहे. पोटाकडून मेंदूपर्यंत हा तृप्तीचा संदेश पोहोचायला साधारण 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. आजची समस्या की लोक मोबाईल बघत किंवा घाईघाईने 5-7 मिनिटात जेवण संपवतात. परिणामी मेंदूला बस झाला हा निरोप मिळेपर्यंत क्षमतेपेक्षा खूप जास्त अन्न पोटात गेलेलं असतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वर्षापूर्वी एक सुवर्ण नियम आपल्याला सांगितला होता. सावकाश खा, शांतपणे प्रत्येक घास 32 वेळा चावून खा आणि अन्नावर लक्ष केंद्रित करून खा, ज्याला आज आधुनिक विज्ञान माइंडफुल इटिंग म्हणत आहे.
1: डॉक्टर, निसर्गाची आणि आपल्या पूर्वजांची ही रचना खरोखरच अद्भुत आहे. मग रोजच्या धावपळीत चुकीचं खाणं टाळण्यासाठी श्रोत्यांनी स्वतःला काही नियम लावावेत का?
2: हो, मी माझ्या सर्व पेशंट्सना आणि आपल्या श्रोत्यांना एक अतिशय सोपा आणि प्रभावी नियम सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी खावंसं वाटेल तेव्हा तोंडात घास टाकण्यापूर्वी स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. मला समोर आलेलं साधं घरचं जेवण चालेल का? दुसरा प्रश्न, माझ्या पोटाला खरंच ऊर्जेची गरज आहे आणि मी थकून किंवा तणावाखाली असल्यामुळे खातोय की खरंच शरीराला अन्नाची गरज आहे? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधली तर 90% वेळा तुम्ही चुकीच्या वेळी चुकीचं अन्न खाण्यापासून स्वतःला वाचवू शकाल.
1: शेवटी आजच्या भागातून आपल्या श्रोत्यांनी नेमका कोणता संदेश घ्यावा? बरं,
2: शरीराची भूक ओळखा, मनाच्या भूकेचे गुलाम बनू नका.
1: खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आज आपण भूक आणि इच्छा यातील जो फरक विज्ञानाच्या मदतीने स्पष्ट केला त्यामुळे नक्कीच अनेक श्रोत्यांना आपल्या या आरोग्याचा योग्य मार्ग सापडेल. पाळत रहा डॉक्टर राहुल बडे सरांनी दिलेला हा नियम. ऐकत रहा आरोग्यम धनसंपदा. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार मॅडम.
0: या कार्यक्रमात

0: चे प्रायोजक आहेत फिस्क नीती फाउंडेशन। जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे। आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका। फिस्क नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर। संपर्क 93 71 15 35 53। लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरु किल्ली। फिस्क नीती, एक श्वास एक खास एक विश्वास।
1: श्रोते हो, आरोग्यम धन संपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात। FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 6:50 झालेत। परिसर हा कार्यक्रम।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्यूमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात रानपाखरे या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आशा भोसले आणि वर्षा भोसले यांचा.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. या नाट्यपदाला संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी. पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं हे नाट्यपद आहे, स्वर भालचंद्र पेंढारकर यांचा.

श्रोते हो, यानंतर आपण इंद्रधनू या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातील नीला सत्यनारायण यांचं गीत.

0: नाही ना?
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान 22 जुलै रोजी मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित, शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर. आणि पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितलं. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघु आणि उदयोन्मुख उद्योगांना आधार देण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना देण्यात या योजनेची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. मुंबईतल्या राष्ट्रीय परीक्षण शाळा एनटीएच परिसरातल्या बहुमजली निवासी प्रकल्पाची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी पायाभूत सुविधा मजबूत करणं आणि संस्थेची एकूण संस्थात्मक परिसंस्था अधिक सक्षम करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षण शाळेनं विकसित केलेल्या आधुनिक चाचणी सुविधांच्या 3 केंद्रांचं उद्घाटनही मंत्री जोशी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमधल्या उपचाचणी प्रयोगशाळा आणि नमुना संकलन केंद्राचा समावेश आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल मतदान पार पडलं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. मतमोजणी येत्या 22 तारखेला होणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. औरंगाबाद जालना मतदारसंघात सुमारे 99%, परभणी हिंगोली 99.79%, नांदेड 99.78%, तर उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात 99.49% मतदान झालं. दरम्यान या मतदान प्रक्रियेत लातूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 5 नगरसेवकांनी मतदान केलं नाही. नांदेड आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करत लातूर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका आघाडीनं घेतली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील

0: ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पावसाच्या प्रत्येक थेंब

0: पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करून दुष्काळाला हरवत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. अल्निनोमुळे यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात नमूद केलं. मृदा आणि जलसंधारण विभागानं राज्यभर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं हाती घेतली असून निधीची कमतरता भासू देणार नाही असंही मंत्री राठोड यांनी आश्वासित केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक उमेश दरक यांनी दिलेली मकरासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: मकरासन विपरीत शयनस्थितीतील हे एक विश्रांतीकारक आसन आहे. शरीरांतर्गत परिणाम या आसनात शरीरातील सर्वच स्नायू शिथिल झाल्यामुळे स्नायूंना होणारा रक्ताचा आणि प्राणवायूचा पुरवठा कमी लागतो आणि त्यामुळे हृदयाची स्पंदन क्रिया संत होते आणि श्वसनाची गतीही संत होते. म्हणजेच शरीरातील या मूलभूत प्रक्रिया संत झाल्याने शरीराला चांगल्या प्रकारे विश्रांती मिळते. विशेष दक्षता या आसनात कोणतेच ताण शरीरात नसल्याने विशेष काळजी घेण्यासारखं काही नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या आसनात शरीर शिथिल झाल्यामुळे झोपेकडे प्रवृत्ती वळते, ती मात्र आपण कटाक्षाने टाळली पाहिजे.
0: अन्न आणि औषध प्रशासनानं बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या विशाल डेअरीवर काल धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पेढा तयार केला जात असल्याचं तपासात समोर आलं. हा पेढा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये विक्री केला जात होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जालना जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि जालना तालुक्यातल्या सावरगाव या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी काल करण्यात आली. यात वैयक्तिक शौचालयांचा वापर, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शाळा आणि अंगणवाडी परिसरातली स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, पाण्याची गुणवत्ता आणि पर्जन्य जल पुनर्भरण आदी बाबींची पाहणी करण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. यात 500 रुपये देणगी दर्शन, रेफरल देणगी दर्शन, 200 रुपये देणगी दर्शन तसंच धर्मदर्शन रांगेतल्या सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून म्हणजे सिंहाच्या गाभाऱ्यातून श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे सर्व भाविकांना समान अंतरावरून आणि समान पद्धतीनं देवीचं दर्शन घेता येईल. लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी काल नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. या परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयानं काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात एकूण 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जालना जिल्ह्यात परतूर इथल्या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि एका शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या नृत्यावेळी आक्षेपार्ह घोषणांचा समावेश असलेलं तुर्कीमधलं एक गाणं वाजवण्यात आलं, तसंच नृत्य करताना पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरीचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. समाज माध्यमावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून ही कारवाई केली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई केवायसी करून आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 22 जून ते 21 जुलै या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान येत्या 22 तारखेला मतमोजणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या

0: बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे भाग 32 आपण ऐकू शकाल. श्रोते हो, सकाळी 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवाड्या निमित्त कार्यक्रम योग संवाद. योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. ठीक 9:10. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. बारा वाजता छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये स्त्रियांसाठी उपयुक्त योग प्राणायाम याविषयी सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. तसंच आठवणीतलं गाव ललित लेखन आपण ऐकू शकाल. मैथिली भोकरे सादर करते नयन पवार. आणि आजची रेसिपी हा कार्यक्रम देखील आपण ऐकू शकाल. ठीक 12:00 निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्र. दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी या युवक मित्रमैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात खेळामध्ये भारतीय महिलांची कामगिरी याबद्दल आपण कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तसंच नॅशनल तायकोंदो खेळाडू समृद्धी सांगळे हिच्याशी गायत्री देवडे हिनं साधलेला संवाद, विषय लैंगिक हिंसाचाराचे निर्मूलन. श्रोते हो, निवेदन आहे उत्कर्षा चित्ते यांचा आणि सादर करते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. स्वस्थ भारत या कार्यक्रमात गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. रात्री 7:30 शेतशिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रात्री 10:30 नादब्रह्म हा कार्यक्रम. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
2: नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बीबी पाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाहनाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाहन आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील त्यापर मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिला मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, एकदल पिकं असतील, तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीवजंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदल वर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही

0: प्रकारे आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखरेच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केलं जातं. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या लाखो कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काही मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामूह आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काही विद्यापीठाने शिफारस केलेली आहे लागण्याच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खताचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थिक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ठा खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपून मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळे म्हणजे त्या मजुराच्या टंचाई एकी त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एकेकी पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशा वेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत एसओपी म्हणून आपण त्याला तर ते आपण एसओपी निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क देतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि

0: उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करताना शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत आता.

0: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे भाग 32.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो विहीणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: नाना, या सगळ्या भागाला पूर्वी कामरूप असं नाव होतं ना?
5: होत ना, कामरूप या नावानंच प्राचीन उल्लेख आहे त्याचे.
4: हे नाव कुठून आलं?
6: काम म्हणजे कामदेव.
4: म्हणजे मदन, पण त्याचा काय संबंध या भागाशी? इथे राहत होता का तो तेव्हा?
5: कामदेवानं इथं तप केलं आणि रूप मिळवलं म्हणून हा कामरूप प्रदेश. पार्वतीनं शंकराशीच लग्न करावं असा निश्चय केला आणि शंकर तर समाधीस्थ, ती रोज त्याची पूजा करायला यायची. इकडे शिवपार्वतीच्या विवाहाची देवांनाही गरज होती म्हणून त्यांनी कामदेवाला मदतीला घेतलं. एकदा पूजा समाप्त करून पार्वती परत जाणार तोच कामदेवानं शिवावर आपलं पुष्पधनुष्य रोखलं. त्याला वाटलं आपल्या बाणानं घायाळ झालेल्या शंकराच्या मनात पार्वतीविषयी आकर्षण निर्माण होईल आणि देवांचं काम सहज शक्य होईल. हो पण झालं भलतंच. बाण मारण्यासाठी तयार झालेला कामदेव शिवशंकराच्या नजरेला पडला आणि तो संतापला. असलं काही करणाऱ्या कामदेवाला त्यानं सरळ आपला तिसरा डोळा उघडून जाळून टाकलं.
4: बिचारा कामदेव प्राणालाच मुकला की?
6: हो, आणि बिचारी रती, त्या दोघांची चूक नव्हती खरं, देवांचंच काम करत होते ते.
5: बरोबर आहे. हे जाणवलं तेव्हा देवांनीही शंकराची समजूत घातली, त्याची प्रार्थना केली, त्याची स्तुतीही केली. ती स्तुती ऐकली आणि शंकर प्रसन्न झाला. त्यानं पार्वतीशी पुढे जेव्हा विवाह केला तेव्हा त्या मंगल प्रसंगाच्या वेळी त्यानं कामदेवाला पुन्हा जिवंत केलं, पण त्याचं पूर्वीचं सुंदर रूप मात्र त्याला मिळालं नाही.
4: मग कसला मदन म्हणायचा तो?
5: हो ना, म्हणून तर देवांच्या सल्ल्यानुसार तो इथं आला. त्यानं इथं तपश्चर्या केली आणि शंकराकडून आपलं रूप परत मिळवलं. कुणी कुणी तर म्हणतात की इथल्या देवीची पूजा त्या काळात खुद्द कामदेवानं केली आहे.
6: आपल्या इतिहासातली एक गंमतशीर गोष्ट सांगू का?
5: अरे वा, गोष्टीच गोष्टी आहेत या ठिकाणच्या.
6: हा, पण ही पुराणातली गोष्ट नाही,
5: मग
6: इतिहासातली आहे. मगाशी मी ते म्हणलो ना अहोम वंशाच्या राजाबद्दल, त्यातलाच एक राजा विश्वसिंह नाव होतं त्याचं आणि त्याचा भाऊ शिवसिंह, दोघं एकदा या डोंगर रांगांमधून सैन्याबरोबर जाताना वाट चुकले आणि भटकत राहिले. तेव्हा हे देवीचं अज्ञात स्थान त्यांना दिसलं. जंगली लोक तिची पूजा करत होते. त्या लोकांनी दोघांना पाणी पाजलं. मग दोघांनी देवीची प्रार्थना केली की आम्हाला वाट दाखव आणि युद्धात जय दे, तुझं सोन्याचं मंदिर बांधू. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. तेव्हा मग त्यांनी देवीचं मंदिर सोनं वापरून बांधलं असं म्हणतात.
4: बोलता बोलता सौभाग्य कुंडाशी आलो की आपण. बघा हा, हे असं म्हणतात की हे कुंड इंद्रानं बांधलंय
6: आणि इकडे हा गणपती आहे. चला दर्शन घ्या आणि मंदिरात जाऊया.
4: ही देवी मूर्ती का?
5: छे छे, ही भोग मूर्ती. 12 खांबांमध्ये आहे ती, बघा ना. हरगौरी मूर्ती म्हणतात तिला, अष्टधातूची आहे.
6: वार्षिक उत्सवांमध्ये याच मूर्तीची मिरवणूक निघते. कामेश्वरी आणि कामेश्वर शिव यांचं दर्शन आधी घेऊ आणि मग कामाख्या देवीचं

0: गुहेतलं दर्शन.
1: हो, आणि ही गुहेतली देवी म्हणजे मूर्ती नव्हेच. एका खडकावरती किंवा शिळेवरती एक भेग आहे आणि तिच्यातून सतत पाणी पाझरत असतं, तीच देवी.
2: देवीचं असणं रूप फक्त इथेच असेल नाही का?
0: नाही, नेपाळमध्ये पशुपतीनाथाजवळ भगवतीचं मंदिर आहे.
2: बर,
0: तिथे दगडाचं अष्टदल कमळ आहे आणि मध्ये पाणी.
1: असं कसं हे देवीचं रूप?
0: याचं कारण म्हणजे इथे सतीची योनी गळाली. दक्षयज्ञात पार्वतीनं म्हणजे सतीने उडी घेतली आणि ती जळाली. तेव्हा शोक असह्य होऊन शंकर तिला खांद्यावर टाकून निघाले आणि सैरा वैरा फिरत राहिले. तेव्हा ठिकठिकाणी सतीचे वेगवेगळे अवयव गळाले, त्यांची शक्तीपीठ निर्माण झाली. इथे सतीची योनी गळाली म्हणून हे स्थान म्हणजे निर्मितीचं स्थान मानतात. चला चला, आत आत चला सगळे. आधी दर्शन घेऊ, प्रार्थना करू. देवी कामाख्ये, तुला नमस्कार करतो.
3: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
2: या रे इकडे सगळे बसा जरा वेळ. वा, हवा कशी छान आहे नाही. आणि हे भोवतालचं दृश्य किती सुरेख आहे.
0: नाना, या डोंगरावर कामाख्या देवी खेरीज 10 मंदिरं आहेत आणि शिवाय 5 शिवमंदिरं.
1: कामाख्याची कुमारी पूजा केल्यानं सर्व देवतांची पूजा करण्याचं फळ मिळतं म्हणे.
2: भाविकांची तशी श्रद्धा आहे खरी. शिवाय हे स्थान म्हणजे शाक्त तांत्रिकांचं महाकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे कुमारी पूजेचं महत्व आणखी वाढलं असणार.
0: पौषात्र इथे हरगौरीच्या लग्नाचा मोठा उत्सव होतो म्हणे. आधी माहिती असत तर वद्यातल्या द्वितीयेला चालू असतो.
2: आणखी कुठले उत्सव असतात देवीचे? काय सांगितलं त्यांनी?
0: एक फार वेगळा उत्सव होतो या देवीचा आषाढातला, त्याला अंबुवाची उत्सव म्हणतात. तेव्हा पावसानं पृथ्वी ऋतुमती होते आणि देवी सुद्धा. देवी 3 भक्तांना दर्शन देत नाही. चौथ्या दिवशी दर्शनासाठी लोकांची प्रचंड जत्रा लोटते. देवीच्या रक्तवस्त्राचा प्रसाद मिळणं मोठं भाग्याचं समजलं जातं. आणखी एक उत्सव असतो, देवध्वनी उत्सव. फार प्राचीन उत्सव आहे हा. खूप वाद्य वाजतात म्हणून हा देवध्वनी उत्सव.
1: मग नाच वगैरे पण होत असतील?
0: हो, होतात ना. पहिल्या दिवशी देवीच्या गर्भगृहात नाग आणि घट यांची स्थापना होते. रात्री भैरव वेशात भक्त नृत्य करतात. दुसऱ्या दिवशी सौभाग्यकुंडात घट विसर्जन होतं. या उत्सवाला, नवरात्राला आणि अंबुवाचीला खूप गर्दी लोटते माणसांची. चला, देवीची आरती ऐकत परत फिरूया. चला
2: चला चला.
1: आसामच्या कामाख्या देवीचं श्रुती दर्शन ऐकून पुढच्या भागात आपण ऐकूयात नेपाळच्या कुमारी देवीचा महिमा.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
0: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
3: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
5: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
6: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: दामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भवनी।
0: स्वामिनी बिझलँड वेल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामी

मिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा कार्यक्रम आपण ऐकलात एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते, आता सकाळचे 7:50 आणि 35 सेकंद झाले आहेत. आता पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात आपण ऐकूयात राम फाटक यांच्या संगीत रचनेतील सुधीर मोघे यांचं गीत, संगीत स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील राजा बढे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या.

फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहा.

0: राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एफआयएच महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया 2 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:40 आणि 42 सेकंद झालेत. आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आणि कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात मजधार या चित्रपटातलं समीर यांचं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर अलका याज्ञिक आणि SP बालसुब्रमण्यम यांचा.

श्रोतेहो एसपी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं मजधार या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. समीर यांचं गीत श्रोतेहो. यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूयात बप्पी लहरी यांच्या संगीत रचनेतील अंजान यांचं गीत, चित्रपट लव्ह लेटर, आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात क्रिमिनल या चित्रपटातलं इंदिवर यांचं MM करीम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9 वाजता आमच्या केंद्राचं उर्दूतून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

0: हालचाल क्षमता आणि संतुलनासाठी योग. चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद.
0: वयानुसार संतुलन राखणं का महत्वाचं असतं?
1: वयानुसार शरीराचा तोल राखणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जसं आपलं वय वाढतं ना तसतसं स्नायूंची ताकद, मेंदूचा स्नायूंचा समन्वय नैसर्गिकरित्या कमी होत राहतो, त्यामुळे पडण्याची शक्यता जास्त वाढते. आता वयानुसार विशेषतः 65 वर्षानंतर तोल जाण्याचं आणि पडण्याचं प्रमाण वाढतं आणि हाडं ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही योगा करून संतुलन जर सुधारलं तर हाड मोडणं किंवा फ्रॅक्चर होणं, गंभीर दुखापती होणं ह्या गोष्टी टाळता येतात. आणि संतुलन राखल्यामुळे पडण्याची शक्यता खूपच कमी होते आणि पडण्याची भीती नसल्यामुळे साहजिकच तुमचा आत्मविश्वास वाढतो. बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला वावरायला सुलभ होतं आणि एका पायावर उभे राहून जे करण्याची जी आसनं आहेत त्याचा जर तुम्ही सराव नियमित केलात तर मज्जासंस्थेला त्याच्यामुळे चालना मिळते, स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू अधिक तल्लक राहण्याचा मदत होते आपल्याला.
0: मग योगामुळे शरीराचा तोल आणि समन्वय कशा प्रकारे सुधारतो? बरं,
1: योग हा स्नायूंची ताकद, लवचिकता आणि प्रोप्रिओसेप्शन म्हणजेच अवकाशातील शरीराची जाणीव वाढवतो आणि शरीराचा तोल आणि समन्वय सुधारतो. हे तांत्रिक मंत्र म्हणजे नर्वस सिस्टीम आणि स्नायू यांच्यातील संवाद अधिक मजबूत करतो. आता वृक्षासन, वीरभद्रासन यासारखी आसनं हे मांड्या आणि नितंबामधील स्नायू बळकट करतात. यामुळे शरीराचा कणा स्थिर राहतो. योग करताना श्वासावर नियंत्रण ठेवावं लागतं, विशिष्ट लक्ष केंद्रित करावं लागतं, यामुळे मन शांत होतं आणि साहजिकच हालचालींवर नियंत्रण येतं.
0: बरं, वाढत्या वयामध्ये किंवा वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर पडण्याचा धोका कमी करण्यासाठी कोणती आसनं उपयुक्त आहे? म्हणजे असं वाटतं की हाडं कमकुवत झाल्यानंतर पडण्याचा धोका असतो किंवा चालता चालता पडायला होतं, तर मग अशा वेळेस हा धोका कमी करण्यासाठी कोणती आसनं उपयुक्त आहेत?
1: तसं योगासनामध्ये सगळीच आसनं शरीराचं संतुलन सुधारते, पण त्यातल्या त्यात स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पडण्याचा धोका कमी करण्यासाठी नियमित योगासनं केले तर तुम्हाला अत्यंत फायदेशीरच आहे. मज्जासंस्था योगासनं केल्यामुळे स्थिरता आणि मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीमचा समन्वय सुधारतो आणि त्याच्यामुळे संतुलन सुधारण्याला मदत होते. तर जसं की मनाची एकाग्रता वाढवणारं एकपाद वृक्षासन, म्हणजे एका पायावर उभा राहून तुम्ही हे वृक्षासन जर केलं तर मनाची एकाग्रता ठेवावी लागते, मग ते संतुलन तुम्हाला साधलं जातं. ताडासन, आता ताडासन नियमित केल्यामुळे शरीराचं पोश्चर सुधारतं, पायांची ताकद वाढवतं आणि त्याच्यामुळे स्थिरता येते, म्हणजे पडण्याची शक्यता खूपच कमी होते. पादहस्तासन आहे, म्हणजे समोर वाकून पायाच्या बाजूला हात ठेवणं. ह्या आसनामुळे पाठ, नितंब, पिंढऱ्या, घोटे यांना खूप छान चांगला ताण मिळतो आणि लवचिकता वाढते. आता मार्जारी आसन आहे, मार्जारी आसन म्हणजे कॅट काऊ पोज, म्हणजे यांनी पाठीचा कणा लवचिक बनतो, शरीराचं संतुलन सुधारण्याला खूप जास्त मदत होते.
0: मग वाढत्या वयानुसार हालचाल क्षमता वाढवण्यासाठी दररोज किती वेळ द्यावा योगासनांसाठी?
1: साधारण शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी दररोज किमान 30 ते 45 मिनिटे मध्यम ते तीव्रतेचा व्यायाम करणं फायदेशीर ठरतं. जर बैठी जीवनशैली असेल तर रोजच्या दिनचर्येमध्ये रोज 2 ते 3 हजार पावलं चालले पाहिजे. सुरुवातीला 15 मिनिटं चालावं, नंतर शारीरिक क्षमता वाढल्यानंतर हळूहळू वेळ वाढवावा. रोज 1 तास जरी तुम्ही चाललात तर तुमचं वजनही कमी होईल. मुख्यतः सकाळच्या वेळात जर तुम्ही वॉक करायला गेलात तर सकाळची फ्रेश हवा मिळेल आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल, थकवा जाणवणार नाही.
0: मग मॅडम, जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय विशेष अशा सूचना द्याल?
1: खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. ज्येष्ठ नागरिकांनी वयाच्या 60 नंतर सकस आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, प्रथिने म्हणजे डाळी, दूध, अंडी याचा समावेश करावा. कॅल्शियमयुक्त आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसं की दूध, दही, बदाम घेणं आवश्यक आहे. तसंच मुख्य म्हणजे पुरेसा सूर्यप्रकाश घेणं आवश्यक आहे आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायचं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी चालणं, हलकी योगासनं करावी आणि विशेषतः म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी घरातील फरशी निसरडी नसावी. विशेषतः बाथरूममध्ये पडण्याची शक्यता जास्त असते, तिथे ग्रॅब बार बसवून घ्यावे. सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज किमान 7 ते 8 तास गाढ झोप घेणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं 60 नंतरचं आयुष्य नक्कीच सुखकर होईल

0: आणि जाता जाता मी एक सांगेन की सगळ्यांनी नियमित व्यायाम करा, लोकांशी संवाद साधा, खळखळून हसा आणि निरोगी राहा. मुख्य म्हणजे व्यायामात सातत्य ठेवा आणि स्वतःची सकारात्मकता ठेवा.
1: अगदी छान श्रोते हो. वाढत्या वयानुसार शरीराची हालचाल क्षमता आणि संतुलन कमी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र नियमित योगाभ्यास, प्राणायाम

0: नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि योग्य जीवनशैली यांच्या मदतीनं शरीराची लवचिकता, ताकद आणि संतुलन दीर्घकाळ टिकवून ठेवता येतं. योग केवळ पडण्याचा धोका कमी करत नाही तर आत्मविश्वास वाढवून दैनंदिन जीवन अधिक सक्रिय आणि स्वावलंबी बनवतो. त्यामुळे वय कोणतंही असो, आपल्या क्षमतेनुसार नियमित योग करणं हे निरोगी आणि आनंदी जीवनाचं महत्वाचं सूत्र आहे. आणि हेच आपल्याला आपल्या योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितलंय. तुम्ही आकाशवाणीत आलात आणि इतकी छान भरभरून माहिती दिली, यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण आंतरराष्ट्रीय योग पंधरवडानिमित्त कार्यक्रम योग संवाद ऐकलात. यामध्ये योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
3: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
2: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
4: काय ग, नवीन दागिन्यांची खरेदी?
5: हो अग, आता आपली हाऊस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
4: पण काय ग, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
5: जपून म्हणजे आणि का?
4: अग, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं, सतत नळ सोडून ठेवू नये.
5: बरं.
4: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावीत.
5: बरं.
4: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं यापेक्षा त्यांना केवळ पुसावं.
5: अगं, पण याचा मुलांच्या भविष्याशी काय संबंध?
4: संबंध कसा नाही. अगं, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना.
5: हो खरंच.
4: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबा थेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकेल. हो की नाही?
5: अगदी खरं.

श्रोते हो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:20 झाले आहेत. आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात व्हायचिट इंडिया या चित्रपटातलं अरमान मलिक यांच्या स्वरातील मनोज मुंतशीर यांचं गीत, संगीत रोचक कोहली यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गीत गुंजन या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात खरा वारसदार या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, गायक कलाकार सुरेश वाडकर अनुराधा पोडवाल आणि सहकारी।

श्रोते हो, गीत गुंजन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ स्वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात आपण ऐकूयात मोसंबी नारंगी या चित्रपटातलं महेंद्र कपूर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत मायेची सावली या चित्रपटातलं साधना सरगम चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत प्रकाश देवले यांचं.

श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा. दिवा नाही मी पणती, समजूतदार आणि जाणती. वंशाला दिवा देणारी मीच आहे नेणती.
1: खंबीर तिला आधार हवा, मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा. मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा.

श्रोते हो एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 झाली आहेत. आता आस्वाद घेऊयात नये तराने या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात कहो ना प्यार है या चित्रपटातलं लकी अली यांच्या स्वरातील विजय यांचं गीत, संगीत राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, नयतराने या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत अन्नू मलिक यांचं.

श्रोते हो, नए तराने या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं.

श्रोते हो, नये तराने या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकणार आहोत बाजीगर या चित्रपटातलं विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गौहर कानपुरी यांचं गीत, संगीत अन्नू मलिक यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम संपन्न न करत आहोत. यानंतर ठीक 11 वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या 2 देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परत आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात गेवराई इथं अखिल भारतीय रामराज्य निर्माण सेनेचे

0: अध्यक्ष भीमाशंकर यादव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे. नगरसेविका डॉ सारिका क्षीरसागर यांच्या मध्यस्थीनं प्रशासनानं मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. ब्रह्मगाव इथल्या मंदिरातील मारुतीच्या मूर्तीची विटंबना आणि गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसंच दुग्धाभिषेक करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होतं. कोल्हापूर इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभा होणार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 62व्या सत्रात भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली असून सिंधू पाणी करार कालबाह्य आणि सद्यस्थितीशी विसंगत असल्याचं म्हटलं आहे. या परिषदेत भारताच्या स्थायी समितीच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी भारतावरील पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवादाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या देशाकडून सदिच्छा आणि मैत्रीवर आधारित सहकार्यातून लाभाची अपेक्षा करू शकत नाही, असं सिंह यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय मुद्दे वारंवार उपस्थित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवरही त्यांनी यावेळी टीका केली. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरील पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वादालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला, तर अ गटात चेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: नमस्कार श्रोते हो, आपल्या आकाशवाणीच्या आवडत्या कार्यक्रमात अर्थातच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात, या सुरावटींनी सजलेल्या कार्यक्रमात मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि आता 11:05:35 झालेत. आस्वाद घेणार आहोत आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. तर श्रोते हो, आज आपण वळणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या अशा एका सुवर्ण काळाकडे ज्या काळानं आपल्याला केवळ गाणी दिली नाहीयेत बरं का, तर जगण्याचं तत्वज्ञान दिलंय. होय श्रोते हो, अगदीच 1970 ते 1975 हे दशक आरडी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि किशोरदा, रफी साहेब, लता दिदींचे आवाज यांनी सजलेला हा सुवर्ण काळ. चला तर मग या सुवर्ण काळातील काही अनमोल हिरे आज आपण अनुभवूया आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सफर या चित्रपटात लगेच.

तर श्रोते हो, आपण गाण्याची सुरुवात अशा एका गाण्यानं केली आहे जे ऐकल्यावर मनात विचारांचं असं थोडंसं काहूर माजतं असं आपण म्हणतो, बरोबर की नाही? आणि काय ना की 1970 आलेल्या या सफर चित्रपटातील हे गाणं मानवी जीवनाचं एक नवं तत्वज्ञान सांगतं, मर्म सांगतं. त्यातच कल्याणजी आनंदजी यांनी अत्यंत संथ आणि तितक्याच प्रभावी संगीताची जोड या गाण्याला दिली आहे. कवी इंदिवर यांचे शब्द आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील गांभीर्य थेट काळजाला भिडतं. तर श्रोते हो, आयुष्याच्या अनपेक्षित प्रवासावर भाष्य करणारं हे गाणं आजही तितकंच ताजं वाटतं. जिंदगी का सफर म्हणजे काय ना की हे अथांग शब्द आहेत. गाण्यात वापरलेला व्हायोलिन आणि सतारचा जो काय म्हणतात त्याला पीस मनाला एका वेगळ्याच शांततेची अनुभव देऊन जातो. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम असाच जादुई गाण्यांनी सजलेला आहे. तर यानंतर आपण ज्या गाण्याबद्दल बोलणार आहोत ते गाणं आहे आनंद या चित्रपटातलं. काय श्रोते हो, की पुढचं जे गाणं आहे ते वेगळ्या जगाकडे घेऊन जातं, जिथं एकाकीपणा आणि आठवणीचे सुंदर संमेलन भरले आहे. चित्रपट 1971 आहे. योगेजी यांनी लिहिलेल्या या गाण्याला संगीत सम्राट सलील चौधरी यांनी आपल्या पाश्चात्य आणि भारतीय संगीताच्या फ्युजननं सजवले. तुम्हाला ते ऐकल्यावर लक्षात येईलच अर्थातच. आणि श्रोते हो, विशेष म्हणजे मुकेशजींचा हळवा आणि आर्ता आवाज या गाण्याला एक वेगळीच उंची देतो. पडद्यावर सुपरस्टार राजेश खन्ना यांनी हा एकाकीपणा आपल्या डोळ्यातून अजून जिवंत करण्याचं काम केलंय. चला या सुरांमध्ये स्वतःला हरवून टाकूया.

जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए।

श्रोतेहो, मुकेशजींच्या आवाजातील तो दर्द प्रत्येक वेळी ऐकताना डोळ्यांच्या कडा ओल्या करून जातो. श्रोतेहो, सलील चौधरी यांनी या गाण्यात फ्लूट म्हणजेच बासरीचा जो वापर केलाय ना, तो अगदी थक्क करणारा आहे बरं का. तर श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण वेगळ्या विषयावर न बोलता त्या गाण्यांवरती आपण नेहमी बोलत असतो. तर काय श्रोतेहो, शर्मिली हा चित्रपट आपण पाहिला जो याच काळात आला होता, 1971-72 काळामध्ये आलेला हा चित्रपट. आणि काय की यातलं एक गाणं आहे जे निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती देतं आणि मानवी मनातील भावनांची गुंफण कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं आहे. आता सचिन देव बर्मन म्हणजेच ST बर्मन यांनी या गाण्याला जे सुबक आणि बहारदार चाल लावली आहे ना, ती अतिशय म्हणजे समर्पक आहे असं मला वाटतं. सोबतच कवी नीरज यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द निसर्गाच्या साक्षीनं माणसाला आशेचा किरण दाखवतात. श्रोतेहो, किशोर कुमार यांनी आपल्या नेहमीच्या खेळकर शैलीला थोडंसं बाजूला ठेवून अत्यंत संयत आणि मधुर पद्धतीनं हे गाणं गायलंय. पडद्यावर शशी कपूर यांचं देखणं रूप तर आहेच, या गाण्याला अधिक खुलवतं. ऐकूयात हे निसर्ग गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. तर श्रोते हो, आयुष्य म्हणजे दुसरं काही नसून सुखदुःखाचा एक गोड प्रवास. आता हे सांगणारं एक अजरामर गीत आहे. तुम्हाला माहिती आहे का की लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं या गाण्यात व्हायोलिनचा जो अप्रतिम ऑर्केस्ट्रा वापरलाय ना, तो भारतीय संगीत इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेला आहे. आणि सोबतच संतोष आनंद यांचे अर्थपूर्ण शब्द आणि लता मंगेशकर आणि मुकेश यांचा जुगलबंदी वजा संवाद मनाला स्पर्श करतो. श्रोते हो, पडद्यावर देखील मनोज कुमार आपल्या हातातील व्हायोलिन वाजवताना जेव्हा दिसतात तेव्हा काळ क्षणभर थबकल्यासारखा वाटतो. ऐकूया जीवनाचं सत्य सांगणारं हे गीत.

अगदीच श्रोते हो, कुछ खोकर पाना है, कुछ कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है। जीवनाचं किती मोठं तत्वज्ञान या गाण्यातून मांडलंय ना अगदी। आणि लता दीदी आणि मुकेशजी यांच्या आवाजाची जुगलबंदी खरंच जी आहे ना ती अगदी अद्भुत आहे। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटात लगीत। श्रोते हो, काय की 70 म्हटलं की किशोर कुमार आणि राजेश खन्ना या जोडीचा सुवर्णकाळ। या जोडीनं संगीत विश्वाला जे दिले ना त्याची तुलना होऊ शकत नाही। आर डी बर्मन यांचं संगीत असलेल्या या गाण्यात मनातील व्याकुळता अधिक सुंदरतेनं मांडली। मजरूह सुलतानपूर यांचं गीत आणि किशोरदांच्या आवाजातील जो खास आळवणीचा सूर मनाला भुरळ घालतो ना, अप्रतिम। गाण्याच्या सुरुवातीलाच आपण पाहतो वाजणारा माउथ ऑर्गन आणि गिटारचा पीस आजही तितकाच आधुनिक वाटतो।

प्रयोगाने झाली आहे. गाण्याच्या सुरुवातीला आपण ऐकतो काचेचा ग्लास आहे आणि त्याचा जो आवाज अगदी चमच्यानं वाजवण्याचा तो आवाज अगदीच तो पंचमदांच्या प्रतिभेची साक्ष देतो. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा हा एक अप्रतिम ड्युएट ट्रॅक आहे. पडद्यावर जिनत अमान गिटार घेऊन हे गाणं गाताना अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीनं प्रदर्शित होताना दिसते आणि संगीत आणि गायनाचा असा सुरेख संगम खूप दुर्मिळ असतो. चला तर मग या सुरांच्या दुनियेत थोडे हरवून जाऊया या गाण्यासोबतच.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. तर श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात यादों की बारात या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, काय की या गाण्याची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या

श्रोते हो, यादों की बारात चित्रपटातलं हे गीत मजरूह सुलतानपूर यांचं, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. श्रोते हो, संगीत जेव्हा शास्त्रीय संगीताचा आधार घेतं ना, तेव्हा ते अजरामर होतं. अगदी 1973 अभिमान चित्रपटातलं एक गीत आहे आणि एस डी बर्मन यांच्या बंगाली लोकसंगीतावर आधारित, शास्त्रीय रागावर आधारित हे गीत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं दोन मनांमधील नातं जोडणार आहे. अमिताभ बच्चन आणि जया बहादूर यांच्यावरील हे चित्रीकरण अत्यंत साधं पण मनाला भावणार आहे. मजरूह सुलतानपूर यांच्या शब्दातून नात्यातील ओलावा अचूक प्रगट होतो तो या गीतातून. चित्रपट जो तुम्ही सांगणार आहात, तुम्ही ओळखणार आहात.

श्रोते हो, आता ऐकूया एक असं गाणं जे अत्यंत म्हणजे धीम्या सुरात आणि कुजबुजणाऱ्या शैलीत गायलं गेलंय. आर डी बर्मन यांनी या गाण्याची रचना करताना संगीताचा आवाज खूप कमी ठेवलाय बरं का, जेणेकरून गायिकेच्या आवाजातील जो भाव आहे ना तो अगदी स्पष्टपणे म्हणजे अधोरेखित झाला पाहिजे. आता लता मंगेशकर यांनी हे गाणं ज्या नजाकतीनं गायलंय ते केवळ त्यांचंच काम. जया बहादुरी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं एका रात्रीच्या शांततेत मनातील भावना व्यक्त करतं. मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द म्हटल्यावर गाण्याला अधिकच गूढता प्राप्त होते असं देखील म्हणता येईल. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, अनामिका या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या सुरातील. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, काय की अचानक झालेल्या एखाद्या भेटीतून निर्माण होणारी उत्सुकता कशी असते हे सांगणारं एखादं गीत लागलं की आपसुकच रेडिओकडे आपले कान जातात. आणि आर डी बर्मन यांनी एखाद्या गाण्याला अत्यंत हलकी आणि डोलायला लावणारी चाल दिली तर उत्तमच ना. अगदीच श्रोते हो, आनंद बक्षी यांचे शब्द आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील तो रोमॅन्टिक अंदाज या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. सोबतच राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही रेडिओवर लागलं की लोक आपण सगळेच आवडीनं ऐकतो. आणि श्रोते हो, मी ज्या चित्रपटाबद्दल बोलतो आहे तो चित्रपट आहे अजिनबी. आपणही या अजिनबी सुरांशी मैत्री करूया.

0: بتا دوں؟ وہ یہیں پر
1: श्रोते हो, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून यानंतरचं जे गाणं आपण ऐकणार आहोत ते आहे अगदी तुमच्या सगळ्यांच्या जवळचं धर्मात्मा या चित्रपट

तर श्रोते हो, 1970 ते 1975 या 5 वर्षांच्या काळातील संगीतमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत, प्यारेलाल, कल्याणजी, आनंदजी यांच्या सुरावटींनी सजलेला हा काळ आज पुन्हा आपण अनुभवला. आता श्रोते हो, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी निरोप घेणार आहे, पण अगदी हे शेवटचं गीत ऐकल्यानंतर चित्रपट आहे आंधी. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर, गुलजार यांचे शब्द आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची आता वेळ इथेच संपन्न होत आहे। या कार्यक्रमातून मी धम्मपाल जाधव आपला निरोप घेत आहे। गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू।

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखी वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते. आणि जेव्हा आपण आसनांमध्ये

0: शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टी टास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टी टास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादी विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात. आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्पटम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे, आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी,
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही, पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच, मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण अडवान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ती देखील सहजतेने करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि

0: पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे. आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसन प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगी कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा पण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसं नाडीशोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात, तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि या टप्प्यामध्ये प्रत्येक तीन महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते नवव्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले तीन महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोज किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोज वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखी

0: खाली करावीत की मनाने पण करू शकतात?
1: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत

0: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
1: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत, मानेच्या आहेत, त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
0: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
1: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहित धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाचतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
0: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ते म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
1: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे, आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1/2 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिट शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही, आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं, आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रीट होतात, तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
0: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच, तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
1: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी

0: आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशीरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. अशी सर्वच आसनं जी पोटावर दाबताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रेशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामासाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योग निद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोजेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे, जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैव

0: ठराविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे. म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील. कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो. षट म्हणजे सहा, तर सहा शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्या साठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणं शिका. आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, जगावेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढाईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम आठवणीतलं गाव. लेखन आणि निवेदन आहे मैथिली भोकरे यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील

सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वाघरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची

तटबंदी काहीशी धासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा, या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्षी देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदागाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी

ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जात. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बर का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं। लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मैत्रिणींनो, आताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. दुपारचं 1 वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीत बहार आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ओडिशामधील रायरांगपूर इथं अनेक विकास प्रकल्पांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. यामध्ये एम्स भुवनेश्वरने आयोजित केलेलं वैद्यकीय शिबीर, एकात्मिक ग्रामीण पाईपलाईन पाणी पुरवठा प्रकल्प, ब्रह्मकुमारींचे मातृशक्ती भवन आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दरम्यान जागतिक सिकल सेल जागरुकता दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी निरोगी राष्ट्र उभारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत 7.19 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 2.46 लाखांहून अधिक व्यक्तींना सिकल सेल आजार झाल्याचे निदान झाले आहे आणि 4 कोटींहून अधिक सिकल सेल कार्ड्सचं वाटप करण्यात आलं आहे, असं नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. देशभरातल्या 94 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,880 कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. 2.18 कोटी अधिक महिला शेतकऱ्यांनाही या हप्त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 20 जून हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते आज पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण करण्यात येणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. येत्या रविवारी होणाऱ्या नीट यूजीच्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप संदेश 78 27 98 02 87 या अधिकृत मोबाईल क्रमांकावरूनच पाठवले जातील. एनटीएकडून संदेश आल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करावी, असं आवाहन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नवीन प्रवेशपत्र डाउनलोड केलेली नाहीत अशा विद्यार्थ्यांनाच प्रामुख्याने एसएमएस, ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवले जात असल्याचं एजन्सीनं सांगितलं. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी 22 तारखेला होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं शहरातल्या उस्मानपुरा भागातील शासकीय औषध विज्ञान महाविद्यालयात ही मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगानं विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक हा मार्ग मतमोजणी होईपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागानं कळवलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 2026 या वर्षासाठीच्या 5 ग्रंथ पुरस्कारांचं वितरण उद्या छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते साहित्य परिषदेच्या डॉ ना गो नांदापूरकर सभागृहात हा सोहळा होणार आहे. नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ साहेब खंदारे यांच्या मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित या ग्रंथाला, तर नरहर कुरुंदकर वाङ्मय

पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग लवेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर प्राचार्य म. भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिवकदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला देण्यात येणार आहे. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज देसाई यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहाची तर मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा राज देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरूपातले हे 5 पुरस्कार उद्या प्रदान केले जाणार आहेत. ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 30 सेकंद झालं आहे. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेचा या चित्रपटातील शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटातील बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं, आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. शोधो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

नटरंग या चित्रपटातील बेला शेंडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं अजय अतुल यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचंच आणि चित्रपट आहे सैराट.

0: या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांत ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा

टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. यानिमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या एसआरआय डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या केसीपी या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश

सिकल सेल अनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी

0: सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानअंतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं, सहक्षेपित केलं होतं नागपूर केंद्रावरून.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ऐकूयात एक गीत.

जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:50 होत आहेत. उर्दू समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

मोहरा या चित्रपटातील पंकज उदास आणि साधना सरगम यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं विजू शहा यांनी.

रबने बना दी जोडी या चित्रपटातील रूपकुमार राठोड यांच्या स्वरात जयदीप सानी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं सलीम सुलेमान यांनी.

मैं हू ना या चित्रपटातील सोनू निगम, आफताब शबरी आणि हसीम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं तो अनु मलिक यांनी.

0: लुटेरे या चित्रपटात अलकायदने कणेकुमार सानू यांच्या स्वरात धर्मेश दर्शन यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. श्रोते, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर या आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारच्या 2:30 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. स्वागत है आप सभी का कार्यक्रम सदाबहार नगमे में.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबीर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेश

0: कृषी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता संध्याकाळचे 5:10 होतात आहे. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली इथं संपन्न होत असलेला रोजगार मेळा 2026 हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: यो वापस लिए चलती हूँ, नमस्कार।
1: अभी आप माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विद्याभवन नवी दिल्ली इथं संपन्न होत असलेला रोजगार मेळा 2026 हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आहात।

0: श्रोतेहो स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी, कारण गर्भवती महिलांसाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे पाठदुखी कमी होते, झोप सुधारते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची ताकद वाढते. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांना. ह्या योगतज्ञ असून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं त्या गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र चालवत आहेत. हर्सुल कारागृहात महिलांना योग शिकवणाऱ्या त्या पहिल्या योग शिक्षिका आहेत. गर्भवतींची योग साधना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. राज्य पातळीवरील योग भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. डॉक्टर चारुलता, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की गर्भवती महिलांसाठी योग का महत्वाचा आहे. बरं,
1: बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की आमच्या वेळेस तर काही गर्भसंस्कार नव्हते किंवा आमच्या वेळेस काही गर्भवतींनी योग करायचा असं काही नव्हतं, मग आत्ताच का निघालं? तर त्याच्या मागची कारणं जी आहे, मुलींच्या लग्नाचं वाढतं वय, स्त्री सुशिक्षित झाली, सक्षम झाली, स्वावलंबी झाली आणि ती विचार करायला लागली की माझं बाळ कसं असेल, माझ्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असेल. अति ज्ञानामुळेही बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये काही काहूर मास्तं, ताण निर्माण होतो आणि त्यांच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. दुसरं म्हणजे सहजासहजी गर्भ राहणं हे देखील सध्याच्या परिस्थितीत कठीण झालेलं आहे. वाढतं वय, चिंता या मुलींच्या वाढत्या वय आणि एकंदरीतच कामाच्या ताणामुळे. पूर्वी ह्याची गरज नव्हती कारण की स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं, पण आता तिला ऑफिसचं टार्गेट तेवढंच आहे, दिवसभर तिला 8 तास काम करावं लागतं आणि गर्भवती आहे म्हणून तिला एक्सक्युजेस काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिची तणावाची लेवल वाढते आणि मग अशा वेळेस औषधं घ्यावी लागतातच. आहारामध्ये बदल करावा लागतो. मनाचं तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना योग साधना म्हणून करावी लागते. म्हणून मी सांगते की असं नाहीये की फक्त गर्भवतींनीच योग करायचा, तर तो पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्या डिलिव्हरीपर्यंत तो जर भाग केला पूर्ण, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, आम्ही ध्यान जे शिकवतो हे सगळं जर केलं, तर पूर्ण 9 महिन्याचा काळ जो आहे तो त्या आनंदात घालवू शकतील. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, तो आजार नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला उत्सव म्हणून साजरा करा. तुम्ही त्या पिरियडमध्ये आनंद घ्या, आनंद द्या, म्हणजे तुमची बाळं चांगली होतील. आणि म्हणून भावी सुदृढ सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी गर्भवतींनी 3 महिने कम्प्लीट झाले की योगासनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास सुरुवात करायची, तो तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिने ते करणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत जे काही 9 महिन्याचा हा काळ असतो, ह्याचं टप्प्यांमध्ये काही विभाजन केलेलं आहे का बरं?
1: येस, गर्भधारणे झाल्यापासून पहिला जो टप्पा असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणतो. हा पहिला टप्पा जो असतो ना, याला म्हटलं जातं डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये ना आराम करणंच अपेक्षित आहे, दगदग करू नये, कारण याच्यामध्ये बाहेरची वस्तू आपल्या शरीरामध्ये, शरीराने तिला स्वीकारणं आणि शरीराने तिला ऍडजस्ट करणं हा पिरियड असतो. म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये मुलींना जास्त त्रास होतो, उलट्या होणं, मळमळ होणं, थकवा जाणं, सकाळी सकाळी चक्कर आल्यासारखं वाटणं, याला आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो. या मुलींना खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. म्हणून पहिले 3 महिने आपण मराठी लोक म्हणतो चोर चोळी, 3 महिने लपवून ठेवायची असते गोष्ट, बोलायचं नाही, कारण 3 महिन्यामध्ये

0: डेलिकेट पिरियड जो असतो याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग होतं, कधी कधी अबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर 3 महिने त्या मुलीचा तो गर्भ बाहेरची बॉडी आपल्या शरीराने ऍक्सेप्ट आणि ऍडजस्ट करणं याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून पहिले 3 महिन्यामध्ये तो पहिला टप्पा असतो हा जोखीमचा टप्पा असतो. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतो तो असतो 4th to 7th महिन्यापर्यंत. त्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड. याच्यामध्ये ना सगळ्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात. म्हणजे चांगलं वाचन करावं, गाणं म्हणावं, कला डेव्हलप करावी. माणसाला 2 मेंदू असतात. तर राईट ब्रेन जो असतो, उजवा मेंदू असतो हा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू हा प्लॅनिंगवाला असतो. या गोल्डन पिरियडमध्ये बाळाचे अवयव डेव्हलपत असतात. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चांगले म्हणजे नवीन विचार, नवी कल्पना, म्हणजे वाचन करणं चांगलं, गाणं म्हणणं, चित्रकला काढणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, शिकवणं, शिकणं हे सगळ्या आपल्याला या पिरियडमध्ये करायचे असतात. याच्यामध्ये गणित सोडवणं हा एक पण महत्वाचा भाग सांगतो आम्ही. उलटे नंबर काउंट करायला सांगतो. 100 पासून 1 आकड्यापर्यंत उलटे नंबर काउंट करायचे. 100, 99, 1 पर्यंत म्हणजे ही ब्रेन ऍक्टिव्हिटी असते. आणि गणित पाढेपाठ करणं हे सांगितलं जातं. म्हणजे दोन्ही मेंदूची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे. म्हणून हा दुसरा जो टप्पा असतो ना हा गोल्डन पिरियड असतो. याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन जे काय असतं ते सगळ्या गोष्टी करायच्या. आणि शेवटचा जो टप्पा असतो हा मॅच्युअर्ड असतो. म्हणजे त्याच्यामध्ये बाळाचं फक्त वजन वाढत असतं. 4th, 5th, 6th महिन्यात काय होतं, बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात हळूहळू, सगळे त्याची वाढ होत असते. एक्झॅक्टली प्राणायामाने काय फायदा होतो तर आता मुलींची लाईफस्टाईल बदलली आहे. मॅक्झिमम मुली जे काम करतात ते खुर्चीवर बसून काम करतात. त्याच्यामुळे पोटाची हालचालच होते ज्या पोझिशनमध्ये बसलेले असतात. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलींमध्ये आम्ही साधारण जे बघतो की सुशिक्षित मुलगी असते, आर्थिक स्तरावरती तिथं सगळं चांगलं असतं, परंतु बाळाचं वजन कमी निघतं. म्हटलं तर बावगं ठरणार नाही, पण सिझेरियन आजकाल नॉर्मल झालंय, नॉर्मल डिलिव्हरी अबनॉर्मल झालेली आहे. हा फरक झालेला आहे. कारण स्त्रीच्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बरेचशी स्थित्यंतर झालेली, बदल झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे या मुलींच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. की खूप वेळा सासूबाई असं म्हणतात की तिला झाडू मारायला सांगा, झाडू पोछा. अरे आयुष्यात तिने आता हे केलंच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही तिला म्हणाल की तू झाडू मार, फरशी पूस, मग तिला असं वाटायला लागले की ही आपल्याला काहीतरी शिक्षा आहे का प्रेग्नन्सी म्हणजे. त्याच्यामुळे त्याला तशाच प्रकारच्या काही आसनांचा समावेश करून आम्हाला ते ताण कमी करावे लागतात. मग असे हे 3 टप्पे असतात की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मुलीची तयारी करायची असते की तुला नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुला काही वेगळ्या हालचाली कराव्या लागतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज. तर मुली जमिनीवर बसणं सुटलंय आपलं आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला तशी काही आसनं शिकवावी लागतात. पण काय होतं ना, तुम्ही म्हटले की तू खाली बसूनच जेवली पाहिजे, तू खाली बसून फरशीत पुसली पाहिजे. फरशी पुसणं हे माझं काम नाही, त्याच्यासाठी बाई आहे. आणि त्याच्यामुळे ते काम जर तुम्ही तिला सांगितलं तर तिचा माइंड सेटअप आणखीन बिघडतो. त्याच्यामुळे तिला वेगळ्या वेनी आपल्याला हे सगळं सांगावं लागतं. आणि त्याच्यामुळे योग उपयुक्त ठरतो आपल्याला. योगा इज अ सायन्स ऑफ माइंड. म्हणजे योग तुमच्या मनाला शक्ती देतं, तुमची मानसिक तयारी करतं की मला या प्रवासाला सुखकर करायचं आहे म्हणून आपल्याला योग शिकवायचा आहे. त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला गर्भवतीमध्ये आढळतो.
1: मग गर्भधारणेदरम्यान योग करताना महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: जेव्हा गर्भवती आमच्याकडे योग वर्गाला येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की तिची शारीरिक कंडिशन काय आहे. म्हणजे तिला जर बाळाच्या बाजूचं पाणी कमी असेल किंवा वार तिची खाली, त्याला लो लाईन प्लॅसेंटा म्हणतो, असं काही जर कंडिशन असतील तर अशा मुलींना आम्ही सांगतो की जास्त चालणं टाळा. आपल्याकडे मोठा मिसकन्सेप्ट आहे की मुलगी प्रेग्नंट राहिली की आपण काय म्हणतो की तुला खूप वॉकिंग करायचं आहे, तर चालणं या पिरियडमध्ये उलट अवॉइड करावं लागतं. मग 4th, 5th, 6th महिना जो असतो ना त्याच्यामध्ये बाळाचे अवयव तयार होत असतात. अशा वेळेस चालणं टाळायचं आणि पायाखाली उशी घेऊन झोपायला सांगितलं जातं. त्याला आम्ही हेडलो पोझिशन म्हणतो. ती खूप महत्वाची पोझिशन असते की ज्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढली जाते आणि तुम्हाला ब्लिडिंग वगैरे होऊ नये अशा दृष्टीने ती महत्वाची असते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो ना, गाडी चालवणं, 2-व्हीलर चालवणं, 4-व्हीलर चालवणं, हे या पिरियडमध्ये तुमची फिजिकल कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4th, 5th, 6th

0: या महिन्यामध्ये पोटाचा टोनअप चांगला यावा म्हणून दीर्घ श्वसन किंवा प्राणायाम जास्त महत्वाचे असतात. आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. तर काळजी घेण्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचार करावा लागतो की अति परिश्रमही नको आणि एकदम बसणं पण नको. म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की अति पोषण पण नको आणि कुपोषण पण नको, याचा मधला मार्ग. गर्भवतींनी हरकत नाही 2-3 किलोमीटर रोज वॉकिंग करायला अजिबात हरकत नाहीये, खाली बसून जेवण करायला हरकत नाहीये. इतकं काळजी घेतात काही लोक, घरी कमोडच वापरले जातात तर ते नाही वापरले गेले पाहिजे. नॅचरल आपलं जे इंडियन लायट्रिन आहे ते यूज केले तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता जास्त असते. पण कंडिशन आपला आहे याच्यामध्ये की जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी चालत नाही. याच्यामध्ये तुमची डॉक्टर्स तुम्हाला जे औषधं देतात ती औषधं गोळ्या मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. आपल्या भारतामधल्या स्त्रियांमध्ये आयर्न डेफिशियन्सी किंवा रक्त कमीच असतं, तर अशा वेळेस ज्या रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जातात त्या घेणं गरजेचं असतं. कॅल्शियम घेणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतात. जे काही वॅक्सिन आपल्याला दिले जातात म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन वगैरे, तुमची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहार खूप महत्वाचा असतो या पिरियडमध्ये. आपल्याला सगळ्या पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. बदाम काजू हे तर बरेच लोक घेतात, परंतु आपला नॅचरल आहार जो आहे ना की ज्याच्यामध्ये काकडी टमाटा बीट रोजच्या याच्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून पोटाची हालचाल व्यवस्थित होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भात वरण भाजीपोळी हा आपला जो भारतीय आहार आहे हा सगळ्यात चांगला आहार आहे. याच्यामध्ये जर मांसाहारी असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सूप आणि अंडे चालू शकतात. आठवड्यातनं 3 शेंग भाजी कुठली पण घ्यावी, हिरव्या भाज्या असतात त्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान प्रशिक्षित योग शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक आहे का?
0: नाही, मी तर असं म्हणेल की डॉक्टर योग शिक्षक असावा. किमान गर्भवतींसाठी योग हा विषय हाताळताना त्याला किमान रिपोर्ट समजला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही हे समजलं पाहिजे. कारण हा जोखमीचा क्लास आहे. याच्यामध्ये गर्भवतीच्या कंडिशननुसार त्याला सगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे तो योग शिक्षक प्रशिक्षित असावा हे खूप महत्वाचं आहे. आणि की डॉक्टर योग शिक्षक असेल तर फार चांगलं आहे. याच्यामध्ये असं असतं ना की प्रत्येक मुलीची कंडिशन वेगळी. कोणाच्या गर्भाच्या बाजूचं पाणी कमी असतं, कोणाची सर्व्हिक्स लेंथ म्हणजे गर्भाशयाचं मुख लहान असतं, कधी कधी जुळे असतात. अशा वेळेस आम्हाला त्या मुलीच्या शारीरिक कंडिशनवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांना करू द्यावं लागतं आणि काही आसनं पूर्णपणे वर्ज्य करावी लागतात. पोटात जो 2 बाळ आहेत तर अशा वेळेस फक्त आम्ही डीप ब्रिदिंग नावाचा तर जास्त प्रकार शिकवतो. त्यांच्या प्रॉब्लेमनुसारच त्यांना तो योग शिकवता आला पाहिजे हे महत्वाचं आहे.
1: गर्भवती महिलांसाठी श्वसनाच्या व्यायामाचं काय महत्व सांगता येईल?
0: खूप महत्वाचं आहे. त्याला आम्ही आमच्या योगिक परिभाषेमध्ये कुंभक म्हणतो. ब्रीदला होल्ड करणं जमलं पाहिजे. त्याच्यामुळे पोटातलं श्वसन काय आहे, छातीतलं श्वसन काय आहे, पोटात श्वास कसा रोखायचा हे जर गर्भवतीला माहीत असेल तर तिची सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. आता हे वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे की बाळाला आईच्या हाताचा स्पर्श समजतो. आपलं मूल जेव्हा आईच्या हातात असतं ना ते शांत असतं बघ, आणि त्याला दुसरं कोणतरी घेतं की एक तर ते शू करतं नाही तर शी करतं नाही तर रडायला सुरुवात करतं. आता शू शी म्हणजे काय तर ते घाबरलंय, ती रिॲक्शन झालेली त्याला. आणि आईच्या हातात आलं की ते शांत बसतं, कारण 9 महिने आईने काही ना काही कारणामुळे पोटावर ते हात ठेवलेला असतो आणि त्या हाताचा स्पर्श त्याला समजतो. म्हणून आम्ही ना दीर्घ श्वसन नावाचा एक प्रकार शिकवतो. पोटावरती हात ठेवायचा, श्वास घेताना पोट मोठं करायचं, श्वास सोडताना पोट आतल्या दिशेने जाईल असा एक आकडा मोजायचा. असं 20 चा 1 सेट सकाळी, 20 चा 1 सेट दुपारी, 20 चा 1 सेट रात्री. म्हणजे नॅचरली पोटावरती हात ठेवला की बाळाचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. याला आम्ही म्हणतो गर्भसंवाद. जे पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाने काही ऐकलेलं असतं ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते जर त्याला संगीत ऐकवलं तर बाळ शांत होतं. सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याला म्हटलं जातं मूल गर्भातून बोलते ऐकायला शिका. म्हणजे योगामध्ये गर्भवतींसाठी योग सांगताना महत्वाचं टार्गेट काय असतं तर या मुलीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती बॅलेन्स राहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची असते. कारण मुलीच्या मनामध्ये सतत डोक्यात विचार चालू असतो, काय होईल, कसं होईल, मुलगा

0: होईल का मुलगी होईल, आपल्या घरचे बरेच लोक फक्त एकच सांगत असतात की डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बर का. आपल्याला फक्त धोक्याची सूचना दिली जाते पण धोका टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे या पिरियडमध्ये तणावाची स्थिती वाढते आणि नेमकं जेव्हा तुम्ही योग करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतं की ही तणावाची स्थिती कमी होण्यासाठी मदत होते. कशी होते तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला एन्डॉर्फिन, डोपामिन, सिरॉटिनिन आणि ऑक्सिटोसिन म्हटलं जातं. हे आनंद लहरी म्हणतो आम्ही त्याला. या आनंद लहरी चांगल्या जागृत राहण्यासाठी आपल्याला काही प्राणायामाचे टेक्निक्स करावे लागतात. एकदम सिम्पल प्राणायाम असतात बघा की उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने लांब श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. आपण डावीने घेतलं की काय होतं, उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या मेंदूचं कार्य काय आहे, आनंद निर्माण करणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणि डावीने श्वास घेतले की उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, उजवीने घेतले की डाव्या मेंदूची कार्यक्षमता. दोन्ही सीचे बघा, कॅल्क्युलेशन आणि क्रिएटिव्हिटी. एकाने गणित चांगलं राहतं आणि एकाने त्या गणिताचा स्ट्रेस कमी केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला गर्भवतींसाठी योग शिकवायचा असतो, कारण जेव्हा एखाद्या मुलीला पूर्ण बेडरेस्ट दिलेली असते ना, तेव्हा तिची तणावाची पातळी जास्त वाढते. कारण झोपून राहिले की माणसाला विचाराशिवाय काहीच नसतं ना. मग अशा मुलींना 9 महिने पूर्ण आराम करूनही छोटं बाळ निघतं 1.5 किलोचं. म्हणून पूर्ण 9 महिन्यामध्ये मुलींनी ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं असतं. काही ना काही शारीरिक हालचाली या पिरियडमध्ये खूप महत्वाच्या असतात.
1: डॉक्टर चारुलता, मग अशा कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना योग थांबवणं गरजेचं असतं?
0: योग आम्हाला थांबावं लागतो की काही कारणामुळे जर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला टाका दिला, त्याला आम्ही सर्व्हायकल स्टिच असं म्हणतो, तो टाका दिला तर मग आम्ही योग थांबायला सांगतो. कधी कधी असं होतं की बाळाच्या बाजूचं पाणी कमी होतं तेव्हा आम्ही योगासनं थांबायला सांगतो. परंतु डीप ब्रिदिंग नावाचा जो टेक्निक आहे त्यांनी पाणी वाढल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे. कारण बाळाच्या बाजूचं पाणी कमी होणं आणि बायकांची मानसिक स्थिती याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याकडे अजूनही असं एकही मेडिसिन नाहीये की ही गोळी घे आणि तुझा ताण कमी होईल आणि तुझ्या बाळाचं पाणी वाढेल. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पाण्याची लेवल वाढवण्यासाठी मुलींनी पोटावर हात ठेवून ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवणारा प्रकार आहे, त्याला डीप ब्रिदिंग किंवा दीर्घश्वसन म्हटलं जातं, ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर मात्र पाण्याची लेवल कमी, माझं ऑब्झर्वेशन आहे. श्रमजीवी वर्गामध्ये होत नाही पाणी कमी, कारण त्यांना माहितच नसतं, डॉक्टर जे सांगतील ते ऐकत असतात. ते बुद्धिजीवी वर्गामध्ये हा प्रॉब्लेम येतो पाणी कमी व्हायचा. खूप विचार करतात आणि प्रत्येक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची स्ट्रेस लेवल वाढते. या मुलींना सांगत असतो की तू जेवढी मनाने शांत राहशील तेवढं तुला रिझल्ट मिळते. योग हे शांतता निर्माण करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून या पिरियडमध्ये योग साधना खूप महत्वाची, कारण सातत्य असेल तर परिणाम येतात. हे 4-5 महिने तुम्ही केलं ना तर तुम्ही एक जीव तयार करतात, एक पर्सनॅलिटी चांगली तयार करतात. आणि म्हणून मुलींना सांगते की पहिलं टार्गेट तुमचा बाळ आहे, तुम्ही आई बनणार आहात. कारण आई बनणं म्हणजे आत्मा आणि ईश्वर, तर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तू स्वतःसाठी या पिरियडमध्ये वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही आत्ता वेळ दिला तर 100% मुलं शांत निघतात, तो योगाचा परिणाम असतो.
1: बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या भोवतीचं पाणी कमी झालंय असं आपल्या ऐकण्यात येतं, तर मग हे गर्भाच्या भोवती असणारं पाणी कमी होण्याची कारणं काय सांगता येतील बरं?
0: मी तुम्हाला म्हटलं ना, अति तणाव हेच कारण आहे त्याच्यामागचं. कधी कधी आहारामधला भाग असतो. बऱ्याच मुली आंबट पदार्थ खातच नाही. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ खाल्ले ना तर बाळाचं पाणी मेंटेन राहतं. दुसरं म्हणजे काही कारणामुळे सतत मुलींमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात. मानसिक पातळीवरती खूप रडायला येतं, खूप चिडचिड होते, बोर होतं, नकारात्मक भाव बऱ्याच वेळा निर्माण होते, चिडचिडेपणा तर खूपच वाढतो. आणि जर ते वाढलं तर मात्र बाळाचं पाणी कमी होतं. आणि म्हणून मेंटली पीसफुलनेस, मानसिक शांतीसाठी त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन जर योगासन, प्राणायाम, मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा चांगला होतो. आणि नक्की पाण्याची पातळी वाढते. फक्त त्याच्यासाठी आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि जे काही अभ्यास दिलेला असतो ते करणं गरजेचं असतं.
1: गर्भधारणेपासूनच योग करणं गरजेचं आहे का आणि प्रसूतीनंतरही योग महत्वाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात दोन्ही वेळेस आपल्याला योग साधनेचा उपयोग होतो की बाळाचं वजन चांगलं निघणं, बाळाच्या बाजूचं पाणी चांगलं असणं, बाळाला ब्लड सप्लाय चांगलं होणं, याच्यासाठी प्रसूतीपूर्व योग करावा. आणि प्रसूतीपश्चात ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या जी निर्माण होते ती म्हणजे जर

0: जर झालेले असेल तर वेगळ्या समस्या येतात आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होती त्यांच्यात वेगळ्या समस्या येतात. तर या समस्येमध्ये साधारणपणे युरिनवरचा कंट्रोल कमी होणं हा एक मोठा असतो, म्हणजे शिंक आली लघवी होते थोडीशी, हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. डिलिव्हरी नंतर पाठदुखी कंबरदुखी खूप जास्त प्रमाणात होते. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की तिथं वारं गेलं तिच्या अंगावरनं. सायकोलॉजिकली मानसिक पातळीवरती खूप मुली डिस्टर्ब होतात. म्हणून मग डिलिव्हरी नंतर पण म्हणजे प्रसूती पश्चात पण आम्हाला योग साधनेचे वर्ग घ्यावे लागतात, त्याचा खूप फायदा होतो. तर साधारणपणे असं असतं बघा की नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आम्ही तुम्हाला एक महिन्यानंतर बोलवतो आणि जर तुमचं सीझर झालेलं असेल तर 2 महिन्यानंतर बोलवतो. काही एक्सरसाइज काही आसनं जी असतात ती महत्वाची असतात, पण याच्यामध्ये पण आसनांचा जो अभ्यासक्रम असतो तो सीमित असतो, त्यांना सगळं काही शिकवलं जात नाही. तसं प्रसूती पूर्व वेगळ्या आसनांचा संच असतो, प्रसूती पश्चात वेगळ्या आसनांचा संच असतो. त्याच्यानंतर पोट जास्त राहणं डिलिव्हरी नंतर हा एक खूप कॉमन असतो. त्याच्यामुळे काही बंध नावाचे प्रकार असतात की ऍबडॉमिनल मसल म्हणजे पोटाच्या स्नायूंना थोडस आत ओढण्याची प्रक्रिया करणं हे याच्यामध्ये शिकवलं जातं, त्याचा खूप चांगला फायदा होतो. प्रसूती पश्चात प्रसूतीपूर्व योगाभ्यास महत्वाचा आहे, परंतु गर्भधारणेपूर्वी देखील जर तुम्ही योग साधना केलेली असेल, तुम्ही योग करत असाल, तर साधारणपणे 14-15 वर्षी जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना तेव्हापासून जर मुलींनी सातत्याने योग केला तर पीसीओडी पीसीओएस ना तो एक अडथळा होतो प्रेग्नन्सीमधला. थायरॉइडचे पेशंट फार बघतो, डायबिटीस खूप जणींना होतो, याची सुरुवातच व्यायामाचा अभाव असल्यामुळे होते. मग योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळकटी देण्यासाठी करायचा असतो, त्याच्यामुळे साधारणपणे तुमचे पिरियडचे प्रॉब्लेम जे असतात ना ते सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्याला आधीपासून जर योगासनं प्राणायाम केली तर गर्भधारणा पण अगदी सुरक्षितपणे होऊ शकते आणि जन्माला येणारं मूल पण सशक्त आणि सुदृढ भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: डॉक्टर चारुलता, आता जाता जाता एक योग तज्ञ म्हणून आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सगळ्या वयासाठी योग करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे योग ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. याच्यामध्ये सातत्य योग जर ठेवला तर तुमचं शरीर स्वस्थ मन शांत राहण्यासाठी मदत होईल. आणि मला असं वाटतं की आधुनिक जगामध्ये स्वस्थ शरीर आणि शांत मन हीच मोठी देणगी आहे.
1: डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख, आज आपण आकाशवाणी तालात आणि आपल्या श्रोत्यांना गर्भवती महिलांसाठी योग कसा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बऱ्याचे श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: केलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
0: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा

0: के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजनच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं।
1: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत। अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे। या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही। या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला। बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं। बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्ता

0: मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून यावर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत

0: अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर

संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज मिसयूज अब्यूज डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर प्रशासनाबरोबर

0: साठी शासनाबरोबर प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या केएम रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता दोन, चार, पाच, दहा, किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं दोन तीन वेळा, आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळालं नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जाते. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तलफ कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा

0: दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शर्भाते.

श्रोतेहो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझ्या शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन, पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन

0: चं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
1: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्यानं जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल, म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं, आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण, म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात, आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
0: बरोबर.
1: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो? तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पाय होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार, असे विविध आजार जनावरांवरती येतात. हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना ह्या वारंवार घडत असतात.
0: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
1: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी असतात म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायची असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यातनं किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान तीन दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट एक आहे की आपल्या देशी पद्धती आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप थोडी जनावरं आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेरच्या आणायची, किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय? तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण लिटर दोन लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं. जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं. ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं. हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत, विशेषतः काशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी बंधून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे, परंतु ही काळजी घ्या, तुम्ही हे करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
0: धुतलं गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
1: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्यात तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात. त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ शकतं.
0: बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
1: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत. काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात. तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उसलुसीत गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा बाहेर चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात

0: जातात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांना एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका. तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या. आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची कुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा, हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा वाळलेला चारा खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असा ज्याला आम्ही TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जी आहे म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा. हा एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारचे पेंडी जनावरांना खाऊ घालतो, म्हणजे सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना येईल, या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका तुम्ही. जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, या दोन लेअर मध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात फायदा
1: होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली पाहिजे? निश्चित
0: पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेट ऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं. तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: सर आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसली की त्याबद्दल तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. घटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूटसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार PPR या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग ह्या आजार आपल्याकडे येणारच नाहीत. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा घटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 mg टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते, हेच लक्ष. आणि म्हणून ही काळजी घ्यायची औषध पाजताना निमूळ

0: तोंडाची बाटली घ्या आणि त्या निंबूळच्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे ते आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी 1 फूट लांबीची ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा. आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवा सारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल. हे एक साधारण उपचार, प्राथम उपचार आपण म्हणून सांगू. तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला.
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं,
0: पशुवैद्यकांचा सल्ला हा तातडीने असणं. आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे. या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत म्हणून औषधं ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे. आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची ही समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांचे पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावरं आहेत त्यांना दूध काढल्या खाली बसू देऊन किमान ती अर्धा तास उभी राहतील. आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस, स्तनदाह ज्याला म्हणतो आपण, दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे, जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे, जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, जिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात आपलं. म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठे छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिलं ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये. आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: असला पाहिजे. बरोबर. सर, जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतोय, यामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या सगळ्याच आल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहत, तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये, ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः आंतरविषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा आंतरविषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाची
0: सांभाळले पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की आंतरविषार ईटी नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्प आणि फऱ्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे. नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे. आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआरची जी लस आहे ती दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा. जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा. आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा. ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याचा पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने होतो
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेलं आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. तरी बंद

0: मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा. कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेली असते, जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्या खाली आळ्या चाळ्या असतात. कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र ते मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होतो. म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा मॅट स्वच्छ, मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान, गोठीची स्वच्छता महत्वाची. आपण सांगितलं तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर, आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीचकडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे? आणि आता आपण म्हणतोच की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना?
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं, तर यामध्ये हीट जलवायू उष्णता, हवामानामध्ये नेमकं बदल काय होतंय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणार लगेचचा पावसाळा, याच्यामुळे स्ट्रेस, ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे म्हणजे पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात, जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे, जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लास्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या आणि मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही, म्हणून शेळ्यांना जिथे जिथे शक्य त्यांनी माचण करा. माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला, किंवा नाही तुमच्याकडे काही तर कॉट ठेवायचं राहा आपल्या, आणि त्या कॉटवर त्या शेळ्यांना बसू द्या. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुवाबुळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा, त्याच्यावर शेळ्या मेंढ्यांना बसता
1: येईल.
0: तर ही काळजी निश्चितपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाय होतोय, त्याच्यातनं जातोय. तसा जनावरांमध्येही सुद्धा, ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता, ही निसर्गाने दिलेली आहे. पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते, आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे. त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीनं केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन पावसाळ्याच्या दृष्टीने या दोन गोष्टी केल्या.
1: छान. सर, एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात. जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांचे डोळ्यांची लाली कमी होणे, याची खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केसताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात. पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात. म्हणून नित्य नियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, तिथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका, कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटे कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर करा. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जातो असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला, हा सुद्धा एक जंत निर्माणाचं चांगलं कार्य हा करू शकतो.

0: बरोबर, या सगळ्या उपचारांमुळे जंतनिर्मूलन होऊ शकतं आणि काही औषध
1: दुसरे एक औषधोपचार जे आहेत विविध जंतनाशक औषधं आहेत तर ही औषधं देतात ना एक काळजी घ्यायची स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध द्या आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका आता ह्यावेळी एक औषध दिलं तर दोन तीन महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे जंतनिर्मूलनाचं आम्ही जी शेड्यूल होतं आम्ही एक सहा महिन्यातनं सांगायचो नंतर चार महिन्यातनं सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की जंतनिर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो परंतु दर तीन महिन्यानं किमान तर तुम्ही जंतनिर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिलंय म्हणजे तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल. ही एक काळजी जंतनिर्मूलनात शेतकरी बंधूंनी
0: घेतली पाहिजे म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
1: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात गोठा ओला असतो बाहेरची जमीन सुद्धा ओली असते आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसळी आपण म्हणतो आळ्या पडणं तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूज दिसून येत असेल तर मोरचूद कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो की मोरचूदा 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुर धुवा म्हणजे ही खूर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरपूर राहा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा म्हणजे मग जनावरां खुरं जास्त भिजणार नाहीत ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूच होणार नाही जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणे खुरांच्या बाबतीत आपण
0: घेतली पाहिजे. सर आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल काय संदेश द्याल आपण
1: शेतकरी बंधूंनो? पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लास्टिकच्या हल्ली मोठे मोठे अवधानं येत आहेत ते प्लास्टिकचे तात्पुरते अवधान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा. जनावरांची स्वतःची स्वच्छता जनावरांच्या कासेची निगा मागच्या सगळ्याच बाजूची निगा म्हणजे मांडी कास बाहेरचं मायांग शेपटी हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा. जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडंसं हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा गुचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा म्हणजे डास माशा ज्या होतात तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचं कडुलिंबाच्या पाल्याचं जर धूर केला तर त्याने डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
0: तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात.

0: त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंना नमस्कार. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूयात काही संदेश.

0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मना.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर या आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेओ, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
2: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव

0: मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंधूच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं। नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील। यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे। नीट यूजी फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। नीट यूजीसीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे। 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली। त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉ संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे। वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे। तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं। बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं।

0: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे लोकगीत.

गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप सहित 558 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रात्रीचे 8:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अबोली गद्रे यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात भावधारा। कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात हे गीत।

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी केंद्राच्या

श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित ख्याल झपतालात निबद्ध असून बोल आहेत कौन सोतन लगाई प्रीत. द्रुत ख्याल तीन तालात निबद्ध असून बोल आहेत एरी बिरहन करत काहे. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे श्रीकांत पिसे यांची. ऐकूया विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकला. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 598 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
3: यस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
4: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

असून बोल आहेत पायल मोरी बाजे झनन झननन. तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद.

श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्मांतर्गत ऐकूया आणखीन एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत ढुंडो बारे सैया. द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलत प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग प्रॉमिस करा.
4: Yes, promise.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जून ला सकाळी 10 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.